तेरा नाम है आधारा, रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहिंद तू विशिया।

मत मेले भगत दृढ़ाए, खस्ती खट दर्शन प्रभ साजे, अनहद शब्द निराला वाजे, जे प्रभ पावे ता महल बुलावे, सब दे पिर दे तो पत पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे, सप्तमी सब संतोष शरीर, सात समुंद परे निर्मल नीर।

त्रिभुवन ज्योत आपे निरंकार, वर्ण पेख अस्वरूप सो एको, एको शब्द विदानी, साच बिना सूचा को नाही, नानक अकथ कहानी, कित कित विद जग